0: नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल जिन्नी नाम ते आया गए मसक्कत घाल नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल
1: This is Leica Gold, a part of the number one Asian commercial radio network in Greater London. The Leica Group.